0: آپ سن رہے تھے پیناز مسانی کی آواز میں یہ غزل. اسی کے ساتھ آج کا رنگ ترنگ پروگرام ختم ہوتا ہے.
1: رنگ ترنگ.
2: आकाशवाणी के मुंबई केंद्र से आप आनंद ले रहे थे विविध भारती के एक कार्यक्रम का. यह आकाशवाणी का हाफ लॉन्ग केंद्र है. अब से कुछ ही समय में रिले किए जाएंगे आकाशवाणी के दिल्ली केंद्र से हिंदी में समाचार.